0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली. वर्धमान नगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या 15 वड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्यात. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यांमध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबिया

जर्मनीत झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या एकंदर 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या

40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारत मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. अभ्यासाचे गंभीर

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेहो, 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई ची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि न्यूज ऑन AIR ऍप वर सुद्धा तुम्ही ऐकू शकता। कार्यक्रम सुरू झालेला आहे मनस्पर्शी आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेहो, आजचा मनस्पर्शी विषय कोणता आहे याची उत्सुकता तुमच्या मनात असेल। एक भक्ती गीताने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि नंतर वळूया आजच्या विषयाकडे। ऐकत रहा FM गोल्ड।

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
1: श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण छान भक्तिगीतांनी केली आहे. कोणत्याही देवाकडे, देवीकडे बघून किंवा संतांकडे बघून आपल्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण होतात. तर हे जे भाव भावना आहेत ह्या आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा असा भाग आहे. प्रत्येक क्षणात किंवा प्रत्येक दिवसाला आपण अनेक वेगवेगळ्या भावभावनांना सामोरं जात असतो किंवा अनेक विचार आपल्या मनात येत असतात आणि त्याच्यामुळे त्या विचारांचा परिणाम म्हणून कोणते तरी भाव आपल्या मनात येत असतात. कधी आपल्याला राग येतो, कधी आपल्याला बरं वाटतं, कधीतरी वाईट वाटतं. अशा असंख्य भावभावनामधनं आपण हे आयुष्य जगतो आहे आणि भावभावना आहेत म्हणूनच आयुष्य आपलं फार सुंदर आहे. तर ह्याच भावभावनांविषयी आपण आज आजच्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. ऐकत रहा FM गोल्ड.

नमस्कार, मी गिरिजा ओ गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड। श्रोतेहो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आज आपण भावभावनांविषयी बोलतो आहोत। तर भावभावना ह्या आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे आणि त्याच्याशिवाय किंवा भावभावना जर का आपल्या आयुष्यातून वजा केल्या, बाजूला काढल्या, तर आपलं खरंच आयुष्याला काही अर्थ उरेल असं मला वाटत नाही। कारण इतक्या त्या महत्त्वाच्या आहेत। कोण काय बोललो, काय वाटलं, कसं झालं, ह्या सगळ्या जे गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या गुंफलेल्या आहेत भावभावनांविषयी, ह्या आधारलेल्या आहेत। आणि अगदी तुम्ही सुरुवातीपासूनचा काळ जर का आपला बघितला, एखाद्या बाळाचा जन्म होतो, अगदी तेव्हापासून तो माणूस किंवा ते बाळ मोठं होतं, शाळा, कॉलेज, ऑफिस आणि मग जेव्हा रिटायरमेंट, त्याच्यानंतरचं रिटायरमेंटनंतरचं आयुष्य, ह्या सगळ्या काळामध्ये जर का बघत गेलं तर अगदी लहानपणापासून ते अगदी

वयोवृद्ध होईपर्यंत भावनांचा किती जास्त महत्त्व असतं आणि त्या त्या वयानुसार त्या भावनासुद्धा थोड्याफार फरकाने आपल्यासाठी बदलत राहतात. म्हणजे अगदीच उदाहरण सांगायचं झालं तर अगदी छोटं जेव्हा बाळ असतं, जेव्हा एक 6-7 महिन्याचं बाळ असतं किंवा वर्षभराचं असतं, त्यावेळेला अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला आनंद वाटत असतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींचं त्याला कौतुक वाटत असतं. त्याच्या डोळ्यामध्ये एक आपुलकी किंवा एक थोडा उत्साह किंवा एक क्युरिओसिटी, कुतूहल असतं एखाद्या गोष्टीचं की हे काय असेल, हे कसं असेल. आपुलकी वाटते कारण कोणीतरी आपल्याला प्रेम करतंय, कोणीतरी आपले लाड करतंय, ह्याबद्दल त्यांना वाटत असतं की हो आपल्याला कोण लाड करेल, किंवा हे लहान मुलांना बरोबर माहिती असतं. आणि मग त्याप्रमाणे जर का आई बाबा ओरडत असतील तर मग ते आजी आजोबांकडे जातात की आजी आजोबांना माहिती आहे की आजी आजोबा आमचे लाड करतील, हे त्या छोट्या बाळांना माहिती असतं. ह्या भावना त्यांच्या मनात, म्हणजे खरं सांगायचं तर हे जेव्हा आपण बघतो, ऑब्झर्व करतो, नोटीस करतो, त्यावेळेला आपल्याला खरंच असं वाटतं किंवा आश्चर्य वाटतं की इतक्या लहान बाळांना हे कोण सांगतं किंवा ह्यांना कसं कळतं की आपले लाड कोण करतं आहे किंवा आपल्याला ओरडतो आहे कोण, शिस्त कोण लावतो आहे. ह्या सगळ्यांमध्ये आपण कोणाला जास्त भाव द्यायचा किंवा कोणाच्या जास्त जवळ जायचं आणि कोणापासून थोडंसं लांब राहायचं, ह्या इतक्या अशा छोट्याशा बाळाला, 12 महिन्याच्या, वर्षाच्या किंवा 1.5 वर्षाच्या, 6 महिन्याच्या बाळालासुद्धा ह्या गोष्टी कळायला लागतात की कोण आपले लाड करत आहे. मग ह्या माणसाकडे जायचं नाही, त्या माणसाकडेच जायचं, त्याच्यावरती लगेच कडेवर जायचं किंवा मग लगेच रडायला लागायचं. आणि मग काही काही बाळं तर इतक्या जोरात रडायला लागतात कुठे घेऊन जायला लागले तर, की असं वाटतंय कुठे घेऊन, कोण घेऊन जातंय, कोणी अनोळखी आहे की काय. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. किंवा हट्ट कोणाकडे करायचा, दुकानात गेल्यावर किंवा कुठला विक्रेता दिसल्यावरती हट्ट करायचा लगेच, आणि तो इतका हट्ट करायचा की आपल्याला ती व्यक्ती ज्याच्याबरोबर तो गेलेला असते बाळ, ते आपल्याला काहीतरी घेऊन देईलच. मग हे जे हट्ट किंवा हे जे लाड आहेत ते कदाचित आईबाबांसमोर नाही चालत. आईबाबा शिस्त लावत असतात, त्याच्यामुळे ते म्हणतात नाही मिळणार तुला, तू रड नाही तर काही कर. पण आजी आजोबांना थोडं वाटत असतं की नाही नाही जाऊ दे, लहान आहे, छोटा आहे, आपण घेऊन देऊया त्याला. तर ह्या सगळ्या ज्या भावना असतात, ह्या सगळ्या आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. जेव्हा आपण माणूस म्हणतो त्यावेळेला माणसाला इतक्या महत्त्वाच्या सगळ्या भावना आहेत, त्याचबरोबर सगळ्या ह्या प्राण्यांना सुद्धा भावभावना असतात आणि त्या आपल्याला त्यांच्याबरोबर राहिल्यावरती किंवा त्यांच्याकडे बघितल्यावरती आपल्याला त्या समजून येतात. बोलूया त्याविषयीसुद्धा, ऐकूया त्याआधी हे गाणं.

0: होते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनित

0: ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड.
1: श्रोतेव, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि भावभावनांविषयी बोलतो आहोत. आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे तो जर का काढला तर आपलं आयुष्य खरोखर शून्य आहे. त्यामुळे ह्या भावना अगदी बाळ असल्यापासून ते वेगवेगळ्या वयामध्ये त्या भावभावांना बदलत जातात. म्हणजे काय तर अगदी छोटं असताना आपल्याला अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा मजा वाटते, गंमत वाटते. एक बॉल वरून खाली पडला किंवा कोणीतरी आपल्याला एक चॉकलेट दिलं किंवा कोणीतरी आपल्याला म्हटलं अरे वा तुझा पहिला नंबर आला किंवा कोणीतरी आपल्याला पळता पळता ते हरले आणि आपण पहिला नंबर आला, आपण पुढे जिंकलो, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला आनंद वाटतो. कारण ते मन तेव्हा निरागस असतं, बाकीच्या आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला कळत नसतात त्या वयामध्ये. आणि त्यामुळे या छोट्या वयात सुद्धा आपल्याला छोट्या गोष्टींमध्ये आनंद वाटतो. त्याचप्रमाणे या छोट्या वयामध्ये लवकर छोट्या छोट्या गोष्टींमध्येच दुःखसुद्धा वाटतं. म्हणजे जर का आई आपल्याला थोडंसं म्हणाली की हे करायचं नाही किंवा कोणी शिस्त लावायला लागलं तर नॉर्मली मुलांना ते आवडत नाही आणि मग थोडेसे मुलं ती दूर असतात. जर का शेजारचे काका काकू किंवा आजी आजोबा शेजारी राहणारे कोणी जर का म्हणाले की असं करू नकोस, हां पडशील किंवा हे नाही करायचं असं म्हटल्यावरती काही वेळेला ह्या छोट्या मुलांना फार काही कळत नसतं, त्यांनी अर्थातच जग बघितलेलं नसतं, पण तरी त्यांना असं वाईट वाटतं किंवा त्यांना दुःख होतं किंवा काही काही वेळेला त्यांचा अपमान झाल्यासारखासुद्धा वाटतो. आणि मग त्यावेळेला मोठी माणसं जी असतात ती एकमेकांमध्ये ह्या छोट्या चिमुरड्या बाळाचं गमतीने किंवा कौतुकाने म्हणतात की एवढूसा तर चिमुरडा जीव आहे आणि काय ह्याची नाटकं आहेत. किंवा अगदी बाळ असल्यापासून त्याचं रडणं किंवा खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी, अख्खं घर त्याच्यावरती आजूबाजूला फिरत असतं आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की ह्याच्या मूडप्रमाणे सगळं चाललेलं असतं. हा रडला किंवा ही रडली की सगळं थांबायचं, सोडायचं आणि मग बघायला जायचं की काय झालं आहे, काय लागलं आहे. म्हणजे हे जे अटेन्शन असतं ना ते लहान मुलांना फार हवं असतं आणि जर का कोणी देत नसेल, म्हणजे मुद्दामून गमतीने जर का मोठी माणसं त्यांच्याकडे फार लक्ष देत नसतील तर त्या छोट्या बाळांना बरोबर कळतं की लक्ष वेधून कसं घ्यायचं. मग कोणालाशी तरी मारायचं तरी त्याला, नाहीतर बोलायचं तरी किंवा ओरडायचं, रडायचं, असं काहीतरी करायचं आणि लक्ष सगळ्यांचं आपल्याकडे वेधून घेतलं पाहिजे हे लहान मुलांना मात्र बरोबर कळतं. आणि मला खात्री आहे हे मी सगळं सांगत असताना तुम्हाला जे असे सगळे अनुभव आलेले असतात ते पण तुम्हाला डोळ्यासमोर येतील जेव्हा मी हे सांगते. अशाच भावभावना थोडंसं वय बदललं, थोडंसं मोठं झाल्यावरती कशा बदलत जातात आणि प्राण्यांमध्ये सुद्धा या भावभावना कशा असतात याविषयी बोलूया आजच्या कार्यक्रमात. ऐकत रहा FM गोल्ड.
2: बोला ना अर्श कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी, ऐकत रहा FM गोल्ड।
1: मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। भावभावनांविषयी आपण आजच्या कार्यक्रमात बोलतो आहोत आणि वेळ प्रसंगी किंवा थोडं वय वाढल्यावरती ह्याच भावभावना आपल्यात कशा बदलत जातात आणि काही वेळेला जेव्हा आपण शांतपणे बसून या सगळ्याचा विचार करतो तेव्हा आपल्यालाच ह्याची गंमत वाटते। म्हणजे जसं आपण लहानपणापासूनच्या गोष्टी बघितल्या किंवा त्यावेळेचे जे आपल्या भावभावना असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीतल्या, त्याच जेव्हा थोडंसं मुलगा किंवा मुलगी मोठे होतात, जेव्हा ते शाळेत जायला लागतात, त्यावेळेला मात्र थोडंसं त्यांचा जो ॲप्रोच असतो, दृष्टिकोन असतो, तो थोडासा बदललेला दिसतो। म्हणजे काय, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधला जो आनंद जो लहानपणी वाटत असतो तो आता वाटत नाही। त्यांना थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे असतं। आजूबाजूला शाळेत गेल्यामुळे आजूबाजूला मुलांचं बघून किंवा ते काय करतायत, त्यांचे आई वडील त्यांचे लाड कसे करतायत, त्यांना कसं काय काय छान छान मिळतं आहे, ह्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं। आणि मग हट्ट सुरू होतात की मला हेच हवं, मला ते नकोच आहे, किंवा मी हे खाणार नाही, मला ते अजिबात आवडत नाही, किंवा हे तू केलं नाहीस तर मी काही अभ्यास नाही करणार, किंवा मग मी जर का चांगले मार्क मिळवले तर तू मला हे घेऊन देशील का। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोडं शाळेत जायला लागल्यावर एक दुसरी तिसरी नंतर जेव्हा आपण म्हणतो की शिंग फुटली आहेत मुलाला किंवा थोडं समज आली आहे जास्त, असं जेव्हा आपण मजेत म्हणतो ह्या मुलांबाबत, त्यावेळेला ही हट्ट करणं किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर मग ती कशी मिळवून घ्यायची, ह्याच्या ज्या ट्रिक्स असतात त्या ट्रिक टॅक्टिस म्हणा ह्या मुलांना बरोबर कळलेल्या असतात। आणि मग लहानपणीचा जो अनुभव असतो त्यांच्याकडे की कोणाकडे मागितल्यावर आपल्याला मिळतं आहे हे त्यांना कळल्यावरती मग त्याचप्रमाणे ते विचार करायला लागतात। आणि मग जेव्हा आईबाबा त्यांचे ऑफिसला जातात आणि एखादी गोष्ट त्यांना हवी असते तर मग तो जो लग्गा आहे तो आजी आजोबांकडे किंवा मावशी काका आत्या जे कोण त्यांचे लाड जास्त करत असतील, फार त्यांना ओरडत नसतील किंवा फार त्यांना प्रश्न विचारत नसतील, शिस्त लावत नसतील, असे कोणी आहे ते हेरतात आणि मग त्या ह्यांना त्यांच्या मागे लागतात की तू मला असं प्रॉमिस केलेलंस, तू माझ्या वाढदिवसाला तुम्हाला हे देणार आहेस, हा गेम देणार आहेस, किंवा मला ह्याच रंगाचं हवं आहे, अशासारख्या गोष्टी मग हळूहळू त्यांचं जे प्लॅनिंग असतं ते सुरुवात होते ह्या वयामध्ये।

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका, मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ।
2: नमस्कार, मी बेला शेंडे, ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
3: मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। भावभावनांविषयी आपण बोलतो आहोत आजच्या कार्यक्रमात, मनस्पर्शी ह्या कार्यक्रमात। आणि भावभावना जसं आपलं वय वाढतं त्याप्रमाणे बदलत जातात। जी अगदी लहान बाळांना वाटतं ते थोडं शाळेत जाणाऱ्या मुलांना वाटत नाही, आणि मग अजून थोडे जेव्हा मोठे होतात, म्हणजे साधारण 13-14 वर्षाचे किंवा एक कॉलेजला 11वी 12वीत जाणारी अशी जेव्हा मुलं होतात, तेव्हा मग त्यांना असं वाटतं की आपण आता खूप मोठे झालेलो आहोत। आणि मग जर का कोणी असंच गमतीत त्यांच्याशी म्हटलं की तुला, तू हे केलं नाही असं तुला हे मिळणार नाही हां, किंवा मी हे तुला सांगणार नाही, असं काही जर का लहान मुलांप्रमाणे जर का त्यांच्याशी वागलं कधी असंच मस्करीमध्ये सुद्धा, तरी मग त्यांना थोडंसं असं वाटतं की हे काय, मी काय आता लहान आहे का, मी तर आता मोठा झालो आहे, किंवा मी आता मोठी झाली आहे, मी आता कॉलेजमध्ये आहे, मी आता 10वीत आहे, असं वाटायला लागतं। आणि मग जे बालपणीच्या गोष्टी आपण ह्या लहान मुलांबरोबर केलेल्या असतात त्या कुठेतरी दूर जातात, आणि मग त्यांच्या मनामध्ये वेगळे विचार यायला लागतात की मग आई वडिलांकडे मोबाईल मागणं, किंवा मग मला तू हे कर ते कर, किंवा मी करून देतो, किंवा मी जाऊन आणतो, किंवा 2-व्हीलर चालवणं असेल, सायकल चालवणं असेल, मी करतो, मला जमतं, मी आता काय लहान आहे, अशा गोष्टी किंवा असे हे जे बदल, हे साधारण टीनेजर ज्या वयातले आपण म्हणतो त्या ह्याच्यामध्ये हे बदल यायला लागतात की त्या मुलांना मग आता ते लहान राहिलेले नसतात, किंवा त्यांना लहान म्हटलेलं आवडत नसतं। जेव्हा एक 8-10 वर्षापर्यंत मुलं असतात तोपर्यंत त्याला अरे तू लहान आहेस, गप्प बस, तुला नाही कळत असं म्हटलं तर त्यांना फार काही एवढं वाटत नाही। पण जसं जसं मोठे होतात ना, 12-13 वर्षाचे 14 वर्षाचे, तेव्हा मग असं वाटायला लागतं की नाही हं, मी काय लहान आहे का आता, एवढ्या छोट्या गोष्टी काय मला सांगतेस करायला, किंवा मी असं का करू, अशासारखा एक बदल किंवा भावनांचे बदल ह्या वयामध्ये होत असतात। आणि त्याचप्रमाणे एखाद्या छोट्या गोष्टींवरनं अपमानसुद्धा वाटायला लागतो त्या वयामध्ये, किंवा एखाद्या मोठी गोष्ट असेल की त्याचा जास्त आनंद वाटतो की आईने मला हा मोबाईल घेऊन दिला आहे, किंवा मग थोडा आपला आनंद थोडं दुःख ह्याचे जी क्रायटेरिया आहेत तो थोडासा बदलत गेलेला असतो, की मग आपल्याला मित्रमैत्रिणींमध्ये जास्त जायला आवडतं, जर का आईवडिलांनी आपल्याला मित्रमैत्रिणींबरोबर ट्रिपला जायला किंवा पिक्चरला जायला अशी जर का आपल्याला सवलत दिलेली असेल तर मग आपल्याला वाटतं की हां माझे आई बाबा चांगले आहेत, हां मला सगळीकडे जायला देतात किंवा मला हवं ते करायला देतात, हे वाटायला लागतं। असं हळूहळू जसं वय बदलतं तसं मग आपण मागे वळून बघितल्यावर आपल्याला वाटतं की अरे मी लहानपणी हे काय करत होते, एवढ्या छोट्याशा गोष्टीवर न मी तेव्हा रागवलेले किंवा मी रुसलेले, तर हे ज्या गमती जमती असतात ते आपण मोठं झाल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी समजतात, किंवा मोठं झाल्यानंतर जेव्हा आपले आई वडील सांगतात की हे तू काय झाला सांगतेस, तू पण तेच करायचीस, किंवा तू कशाला हे बोलतेस, तू पण तेच करत होतीस, असं जेव्हा सांगतात तेव्हा मग आपल्याला वाटतं की आपण लहान असताना किती वेडेपणा करायचो ना, किती बावळटच होतो, असं आपण स्वतःलाच वाटत राहतं। आणि मग आपल्याला समजतं की वय वाढल्यावरती कशा ह्या भावभावना बदलत जातात, आपले आनंद बदलत जातात, आपली दुःख बदलतात, समजूतदारपणा येतो त्याच्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टी बदलत जातात, नाही का।

नमस्कार, मी बेला शेंडे, ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। श्रोतेहो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपण भावभावनांविषयी बोलतो आहोत। तर ह्या भावभावनांना जशा माणसांमध्ये असतात तशा त्या प्राण्यांमध्ये सुद्धा असतात आणि ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांच्याकडे किंवा ज्यांना पाळीव प्राणी आवडतात त्यांच्याबद्दलची माहिती जास्त आहे किंवा ज्यांचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे अशा कोणालाही हे माहिती आहे की प्राण्यांनासुद्धा भावभावना असतात। त्यांनासुद्धा वाईट वाटतं, त्यांचासुद्धा अपमान होतो, त्यांनासुद्धा आनंद होतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनासुद्धा त्यांच्या मनामध्ये त्या येत असतात। फक्त आपल्यासारखे ते प्रत्येक वेळेला शब्दातून व्यक्त करू शकत नाहीत की मला राग आला आहे म्हणून मी बोलून दाखवेन किंवा मला आनंद झाला तर मी बोलून दाखवेन असं मात्र त्यांना करता येत नाही। पण अर्थात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात, ते करत असतात आणि आपल्याला जर का कळत असेल तर ते आपल्याला माहिती असतं की ही गोष्ट झाली तर त्यांना आवडत नाही की ही गोष्ट झाली तर त्यांना खूप आवडते। म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर जे आपल्या घरी जर का भुबू असेल तर त्यांना आपल्यासारखं एक कुटुंब म्हणून त्यांना वागवावं असं त्यांना वाटत असतं आणि तसं ते लोक ज्यांच्याकडे भुबू असतो ते लोक वागवतातही अर्थात। पण त्याचप्रमाणे जर का आपण बाहेर जाणार असू आणि त्या भुबूला सांगून गेलो नाही की बघ हं आता मी बाहेर जाणार आहे त्यामुळे तू इथे शांतपणे बसायचं आहेस किंवा हे तू खायचं आहेस किंवा

जास्त गडबड करायची नाही अशासारखं जे आपण एका लहान मुलाला सांगून जातो तशा प्रकारे जर का ह्याला सांगून गेलो तर त्याला ते बरं वाटतं की हां मला काहीतरी सांगून गेलं मी या घरातला एक भाग आहे. पण जर का कधीतरी चुकून त्याला सांगायचं राहिलं गडबडीत आपण बाहेर निघून गेलो तर मग घरी आल्यानंतर आपल्याला सगळा आकांतांडव झालेला दिसतो. त्याचा जो राग आहे त्याला जी गोष्ट आवडलेली नाही आहे ती गोष्ट ती व्यक्त झालेली दिसते. तो आपल्याकडे बघतही नाही आपल्याकडे लक्षही देत नाही आणि अगदी लहान मुलांसारखा रागवून बसलेला असतो. आणि मग आपल्याला त्याची थोडीशी गंमतही वाटते आणि थोडंसं आपलं चुकलं आहे आणि आपण त्याला सांगायला हवं असं सुद्धा वाटायला लागतं. त्याच्यामुळे जसं आपण आपल्या आजूबाजूच्या कुटुंबाबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर जसं वागतो तसंच ह्यांच्याशीही वागलं पाहिजे असं ह्यांना वाटत असतं. ह्यांच्यातसुद्धा ह्या भावभावना असतात. एखादी गोष्ट त्यांना आवडली आनंद झाला किंवा जर का घरातली व्यक्ती त्याच्या खूप आवडीची व्यक्ती जर का बाहेर काही कामासाठी गेलेली असेल आणि ते 4-5 दिवसांनी घरी आल्यावरती जो आनंद होतो ते शेपूट हलवायला लागतात ते जवळ येतात आणि त्यांना लाड करून घ्यायचे असतात त्यांच्याकडनं. त्याचप्रमाणे ते जर का व्यक्ती ती घरातली त्या भूभूच्या आवडती व्यक्ती जर का बाहेर गेलेली असेल तर मात्र त्याचं खाणं पिणं जातं किंवा तो खातच नाही किंवा तो जास्त उत्साह त्याच्यात वाटतच नाही अशा बऱ्याच गोष्टी आपण बघितलेल्या किंवा अनुभवलेल्या असतात.

श्रोतेहो, मनस्पर्शीच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहोत आणि आपण प्राण्यांच्या भावभावनांविषयी बोलतो आहोत. आपण भूभूविषयी बोललो, आता माऊ जी असते तर ती माऊ मात्र तिला स्वत्व फार तिला जपायचं असतं. ती अशी सगळ्यांमध्ये मिक्स होणारी किंवा कोणाहीकडे जाईल किंवा कोणीही आपल्याला हात लावेल असं तिला नसतं. ती तिच्या तिच्या मर्जीची मालिक असते. ती जाते बाहेर, ती येते, ती तिच्या तिच्या ह्याच्यामध्ये असते. आणि थोडासा म्हणतो ना आपण ॲटिट्यूड तशासारखा या माऊला असतो. आणि त्याच्यामुळे माऊ जी असते ती तिच्या तिच्या ह्याच्यामध्ये असते. तिला असं फार काही आपण कुटुंबात यावं किंवा असं वाटत नसतं. अर्थात तिला लाड केलेले मात्र हवे असतात. सगळ्यांनी आपले लाड करायला पाहिजेत, आपल्याकडे बघायला पाहिजे आणि आपल्याकडे जे अटेन्शन आहे ते सगळ्यांनी द्यायला पाहिजे. हे भूभूला पण वाटत असतं आणि हे माऊला पण वाटत असतं. प्रत्येकाच्या जे भावभावना असतात त्याच्यामध्ये त्यांना रागही येतो. त्यांना भूक लागली की त्या सारख्या म्याव म्याव करत मागे मागे येतात. त्यांना भूक खायला मिळेपर्यंत त्या तिथे असतात किंवा वाटलं की निघून जातात. कधी येतात, कधी जातात, काही वेळेला दाराच्या इकडेच म्याव म्याव करत बसतात. आणि मग त्यांची अपेक्षा पण असते की तू मला हे कर, मला हे दे, मला हे असं कर, असं माऊची अपेक्षा असते. आणि मग हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की कसं ना, ह्यांना बोलता येत नाही पण ह्यांना भावभावना आहेत आणि ह्या व्यक्त करतात. ह्यांना मनात जे काही आहे हे त्यांच्या त्यांच्या परीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते आपल्याला कळतं सुद्धा. म्हणजे जे त्यांच्या पेट म्हणून ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत अर्थात त्यांना तर कळतंच, पण आपण नवीन म्हणून जर का कोणाकडे गेलो असू तर त्यांच्या वागण्यावरनं सुद्धा आपल्याला कळतं की त्यांना आपण तिकडे आलेलं आवडलं आहे का आवडलेलं नाही आहे. किंवा थोडंसं गुरगुरून बघणं, भुंकणं, ओरडणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांच्या हालचाली असतात किंवा वागणं असतं, वागणूक असते, त्याच्यावरनं जसं आपल्याला लहान मुलाला आपण आवडलोय की नाही हे जसं कळतं, तसंच ह्यांना सुद्धा, प्राण्यांना सुद्धा आपण आवडलोय की नाही कळतं, आपण घाबरलोय ते त्यांना कळतं, अशा सगळ्या गोष्टी त्यांनाही कळत असतात आणि काही गोष्टी त्यांच्या आपल्यालाही कळत असतात. भावभावनांचं हे विश्व खूप मोठं आहे आणि त्याच विश्वामुळेच आपण सगळेजण आहोत. तर अशाच भावभावना एकमेकांविषयी आपण चांगल्या ठेवून हे पुढे जात जाऊया. हे आयुष्य अजून खूप सुंदर आहे. श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. पुढच्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहे. ऐकत रहा FM गोल्ड.

0: प्लैटिनम गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेओ, 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड प्रसारण सेवा न्यूज ऑन एआयआर ॲपवर सुद्धा तुम्ही ऐकू शकता। कार्यक्रम सुरू झाला आहे युवा तरंग आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेओ, युवा तरंग या कार्यक्रमामध्ये आपण युवा विश्वाची सफर करत असतो। युवक आणि युवतींनी नवीन काही केलं आहे का, नवीन त्यांचं काही विश्व आहे का, नवीन वाटा त्यांनी कुठल्या निवडलेल्या आहेत का, या सगळ्याविषयी बोलत असतो। नवीन फॅशन ट्रेंड्स काय आहेत त्याविषयी बोलतो। कुठल्या स्पर्धा परीक्षा किंवा कशात त्यांना मेडल मिळालंय का, छान काही केलंय का, ह्या सगळ्याविषयी आपण बोलत असतो। तर आज नेमकं आपण काय करणार आहोत, कोणाविषयी कशाविषयी बोलणार आहोत, याची उत्सुकता तुमच्या मनात असेल, गाण्याने छान कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मग आजच्या विषयाकडे वळूया। ऐकत रहा एफ एम गोल्ड, मी आहे ग्रीष्मा।

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय

0: असं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी ताण घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ.
2: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले. ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत

श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आज आपण कोणत्या विषयी बोलणार आहोत? युवा विश्वाची सफर आपण करतो आहोत कार्यक्रमामध्ये युवा तरंग. तर आज आपण बोलणार आहोत परीक्षेविषयी. पण ही परीक्षा म्हटलं की खरंच आपल्या पोटात गोळा येतो, कारण आपल्याला लहानपणचे ते दिवस, शाळेतले दिवस किंवा कॉलेजमधले दिवस आठवतात. आणि परीक्षा म्हणजे काय, की आपल्याला किती येतं आहे किती येत नाही आहे ह्या बाबतीतलं एक प्रमाणपत्र असतं. त्याच्यातनं आपल्याला समजतं की आपल्याला किती अभ्यास करायला हवा होता, किंवा आपण काय पाठ करायचं, किंवा लक्षात ठेवायचं, काय गोष्टी आपल्या राहिल्या आणि ज्या राहिल्या नको हव्या होत्या, अशा गोष्टी आपल्याला समजण्यासाठी परीक्षा असते. परीक्षा होण्याआधी किंवा परीक्षा देण्याआधी आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करतो, किंवा तो अभ्यास करायला हवा हे आपल्याकडनं अपेक्षित असतं. आणि त्याचप्रमाणे आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ते विषय आपण व्यवस्थित लक्ष देऊन ऐकणं किंवा नोट्स काढणं, आणि मग शिक्षकांना जर काही डाऊट असेल आपल्याला तर तो शिक्षकांना विचारणं, किंवा घरी कोणी आपला अभ्यास घेणारं असेल किंवा त्या विषयातलं कोणी एक्सपर्ट आपल्या घरी असेल तर मग त्याविषयी त्यांच्याशी बोलणं, संवाद साधणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, जेणेकरून आपले सगळे विषय किंवा जे काही आपण शिकतोय त्या विषय आपल्याला सोपे जावेत आणि आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळावेत. पण ह्या झाल्या नेहमीच्या शाळेच्या किंवा कॉलेजमधल्या परीक्षा. पण अशा अनेक परीक्षा असतात कॉलेजच्या नेहमीच्या परीक्षांच्या व्यतिरिक्त, किंवा शाळेच्या सुद्धा ज्या शालेय परीक्षा असतात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्या वयामध्ये अशा अनेक विषयांच्या परीक्षा असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की एखादी गोष्ट आपल्याला जर का खूप आवडतीये, येते, तर त्याच्यामध्ये आपण एक्सेल करू शकतो का, आपण पुढे जाऊ शकतो का, आणि वेगळं काहीतरी त्या विषयात आपण काही करू शकतो का, याचा साधारण अंदाज आपल्याला येतो. आणि काही परीक्षा ज्या असतात त्या फार मोठ्या लेवलवरती असतात, म्हणजे वय जरी आपलं लहान असलं, आपण अगदी 13-14 वर्षाचे असू किंवा आसपासचं आपलं वय असेल, तरीसुद्धा आपल्याला ह्या खूप मोठ्या परीक्षांमध्ये, मोठ्या लेवलच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होता येतं किंवा पार्टिसिपेट करता येतं. आणि अर्थात आपण जर का चांगले मार्क मिळवले किंवा चांगली कामगिरी आपण केली तर आपल्याला चांगले मार्क मिळतात, चांगल्या प्रकारे आपण पास होऊ शकतो आणि तिथपर्यंत पण पोहोचू शकतो. तर ह्या कुठल्या परीक्षा आहेत, तर ह्या स्पर्धा परीक्षा आहेत. अशा अनेक स्पर्धा परीक्षा शालेय जीवनात आपण देत असतो किंवा दिलेल्या असतात, आणि मग त्याच्यासाठीचा थोडासा वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागतो. बोलूया स्पर्धा परीक्षांविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये. त्याआधी ऐकूया हे गाणं.

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी, ऐकत रहा FM गोल्ड।
1: श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आज आपण युवा तरंगमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी बोलतो आहोत। तर ह्या ज्या परीक्षा आहेत त्या नेहमीच्या शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षेच्या व्यतिरिक्त अशा ह्या परीक्षा असतात आणि त्याच्यासाठी वेगळी तयारी करावी लागते। वेगळ्या विषयात वेगवेगळे विषय असतात, त्याच्यामध्ये कुठला विषय आपल्याला आवडतो त्याप्रमाणे आपण त्याचा अभ्यास करावा लागतो। हा सखोल अभ्यास असतो, त्याच्यामध्ये अनेक परीक्षांचा समावेश आहे। अगदी छोट्या बेसिक लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंतच्या ह्या परीक्षा असतात, म्हणजे काही संस्कृतवर आधारित असतात की आपल्याला जर का संस्कृत भाषा येत असेल किंवा आपल्याला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये संस्कृत असेल तर संस्कृतचं आपलं जे ज्ञान आहे ते जास्त चांगलं व्हावं, त्याच्या भाषेचा जो समज आहे ती आपल्याला जास्त चांगली यावी याकरता ह्या स्पर्धा परीक्षा असतात। त्याचप्रमाणे हिंदीची असते, इंग्रजी इंग्लिशची असते आणि मग सायन्स किंवा गणित ह्याविषयी ची सुद्धा स्पर्धा परीक्षा असते। UPSC MPSC ह्या पुढच्या लेवलवरती किंवा मोठेपणीच्या जास्त परीक्षा असतात, जेव्हा की आपल्याला थोडं बेसिक अभ्यास आपला झालेला असतो किंवा बेसिक त्या भाषेचं किंवा त्या विषयाचं आपल्याला माहिती असते, नॉलेज असतं, समज आलेला असतो, त्याच्यानंतर ह्या परीक्षा द्यायच्या असतात। पण अशा काही परीक्षा असतात की ज्या मोठ्या लेवलच्या असताना सुद्धा लहान असताना आपण मोठ्या ह्या परीक्षा देतो, जसं की गणिताची जी होमी भावाची असते परीक्षा, अशा वेगवेगळ्या परीक्षा आपण देत असतो आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारे आपल्याला अभ्यास करावा लागतो। कारण अर्थातच ह्या परीक्षा मोठ्या प्रमाणावरती आणि पूर्ण देशभरातनं मुलं त्याच्यामध्ये सहभागी झालेली असतात आणि त्याच्यामुळे आपला नंबर तिथे लागण्याकरता, आपण काहीतरी आपला वेगळेपणा येण्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागतं, म्हणजे मेहनत करावी लागते किंवा वेगळं मार्ग आपल्याला विचार करावा लागतो की आपल्याला चांगले मार्क कसे मिळतील किंवा आपण नोट्स कशा काढल्या पाहिजेत, कोणाशी अजून काही चर्चा केली पाहिजे का, कुठला क्लास लावला पाहिजे का वगैरे। ह्या सगळ्याचं निमित्त काय की आज स्पर्धा परीक्षांविषयी किंवा

शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षेच्या व्यतिरिक्त परीक्षांवरती बोलण्याचं कारण हे की नुकतंच एक छान बातमी आपल्या सगळ्यांना माहिती असेल, नुकतीच ही बातमी आलेली आहे. ही बातमी अशी आहे की ऑलिम्पियाड हे जे परीक्षा आहे, ह्या ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये आपल्या भारताला पहिला नंबर मिळालेला आहे. हे अतिशय आपल्या सगळ्या भारतीयांसाठी एक अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे. 56वं आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड म्हणजे फिजिक्सचं ऑलिम्पियाड 2026 सालचं जे आहे ह्या वर्षीचं, ते 4 ते 12 जुलै 2026 ह्या काळामध्ये झालं. आणि ते कुठे झालं तर बुकरामांगा म्हणजे कोलंबिया इथे हे झालं, आयोजित केलेलं होतं. आणि भारताने ह्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आणि इतकी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे की जे 5 स्पर्धक तिकडे गेले होते, 5 सुवर्णपदक ते जिंकून आलेले आहेत. भारताने 87 देशामधल्या 381 विद्यार्थ्यांमध्ये रशिया होतं, चायना, कझाकिस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान ह्यांसारख्या संयुक्तपणे जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पटकवलेलं आहे. कारण ह्या सगळ्या 5 मुलांना सुवर्णपदक मिळालेलं आहे. हे आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगली अशी अभिमानाची गोष्ट आहे.

0: श्रोतेहो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनित

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ।
2: श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा, आणि आपण ऑलिम्पियाड ह्या खूप कठीण अशा परीक्षेबद्दल, स्पर्धेबद्दल आपण बोलतो आहोत। आणि ह्याच्यामध्ये ह्यावर्षी 2026 फिजिक्स किंवा भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आपल्या भारताचा पहिला नंबर आलेला आहे, आणि त्यामुळे आपल्याला खूप खूप छान वाटतं आहे किंवा अभिमानाचा असा हा क्षण आहे आपल्या सगळ्याच भारतीयांसाठी। आणि ज्यांनी हा क्षण आपल्याला किंवा हा अनुभव आपल्याला दिलेला आहे, हा आनंद आपल्याला दिलेला आहे, ह्यांची मी नावं सांगते की भारतीय संघाने ह्या स्पर्धेत क्लीन स्वीप, म्हणजेच सर्व सदस्य ज्यांनी ज्यांनी सहभागी झाले होते त्या सर्व सदस्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे। आणि त्या विद्यार्थ्यांची नावं आहेत श्रेयस सुरैया, हा मुंबईचा, आपल्या मुंबईचा आहे, कनिष्का जैन पुण्याची आहे, रुद्धीश अनंत बेंदळे इंदूरचे आहेत, ऋषित गर्ग नवी दिल्ली आणि स्वरित जोशी अहमदाबाद। तर अशी ही गुणी मुलं आहेत ज्यांनी ह्या स्पर्धेमध्ये, ऑलिम्पियाडसारख्या कठीण अशा स्पर्धेमध्ये भारता सगळ्यांनी सुवर्णपदक जिंकलेली आहेत, आणि त्यामुळे भारताचा ह्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर आलेला आहे। आता ऑलिम्पियाडची परीक्षा नेमकी काय असते किंवा कशा प्रकारे त्याचं सिलेक्शन असतं किंवा काय प्रकार असतो तो, ह्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत। तर आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड ही हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कठीण अशी जागतिक स्पर्धा आहे, आणि ह्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या सैद्धांतिक

म्हणजे थिओरिटिकल आणि प्रायोगिक म्हणजे एक्सपेरिमेंटल भौतिकशास्त्रातल्या ज्ञानाची किंवा गंभीर विचारांची आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्याची परीक्षा घेतली जाते. परीक्षेत साधारण 5 तासांच्या सैद्धांतिक आणि 5 तासांचा स्वतंत्र असा प्रयोगशाळेच्या परीक्षांचा समावेश असतो. अशी ही अत्यंत कठीण अशी ही परीक्षा असते आणि भारतात ह्या ऑलिम्पियाडच्या तयारीसाठीची प्रक्रिया ही होमिओबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स ह्याद्वारे चालवली जाते. आणि जेव्हा आपल्या भारताला ऑलिम्पियाडमध्ये छान असं घवघवीत यश मिळतं तो सगळ्यांसाठीच आपल्यासाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो. या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ॲप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी, ऐकत रहा FM गोल्ड।
1: श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आज आपण स्पर्धा परीक्षांविषयी बोलतो आहोत। स्पर्धा परीक्षा आजकालच्या काळामध्ये किंवा ह्या धकाधकीच्या किंवा स्पर्धात्मक जगामध्ये सांगायचं झालं तर खूप महत्त्वाच्या आहेत। कारण जसं नेहमीच्या आपण शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षा देतो त्यावेळेला आपल्याला एक सिलॅबस जो ठरलेला असतो किंवा साधारण त्याच्या नोट्स काय घ्यायच्या किंवा काय प्रश्न येतील परीक्षेमध्ये आपल्याला साधारण माहिती असतं, किंवा ह्या स्पर्धा परीक्षेंच्या मानाने त्या सोप्या असतात। कारण आपल्या नेहमीच्या ह्याच्यातल्या तो भाग असतो किंवा शैक्षणिक आपल्या सिलॅबस जे दिलेलं असतं त्याच्यातला भाग असतो। पण काही ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या फार वेगळ्या असतात, किंवा त्याचं उत्तर देण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत फार वेगळं काहीतरी असतं की जे आपल्याला शिकवून जातं। आणि मग ह्या सगळ्या परीक्षा जर का आपण दिल्या म्हणजे अगदी वरपर्यंत पोचलो तर खूप चांगलीच गोष्ट आहे। पण जर का तिथपर्यंत नाही पोचता आलं तरी ह्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा दिल्या तर आपल्या मेंदूला चालना मिळते, आपल्याला वेगळा एक दृष्टिकोन मिळतो, त्याच विषयाकडे वेगळ्या प्रकारे आपण कसं बघू शकतो किंवा आपल्याला तो अधिक चांगला विषय कसा काय कळू शकतो, त्याचा अभ्यास आपण वेगळ्या प्रकारे कसा करू शकतो, ह्याबाबतची माहिती किंवा ह्याबाबतचा समज आपल्याला अशा स्पर्धा परीक्षांना दिल्यावरती मिळतो। किंवा कमी वेळामध्ये जास्त प्रश्न कसे आपण लिहून काढू शकतो किंवा त्याची उत्तरं देऊ शकतो, किंवा त्याचं जर का गणित असेल तर त्याचं जे कॅल्क्युलेशन असेल ते आपण कसं चांगल्या प्रकारे करू शकतो, पटापट करू शकतो, नेहमीच्या पद्धतीपेक्षा काही वेगळ्या पद्धती आहेत का की ज्याच्यामध्ये आपल्याला पटपट करता येईल, तर अशा सगळ्या गोष्टी या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण जर का सहभागी झालो, पार्टिसिपेट केलो तर आपल्याला समजतात। तर ह्या ऑलिम्पियाड जी परीक्षा आहेत ती शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी एक विशेष अशी स्पर्धा परीक्षा आहे। आणि ह्या परीक्षा पारंपरिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा विषयी ज्ञान किंवा तार्किक विचार आणि विश्लेषणात्मक कौशल्य हे तपासलं जातं त्याच्यातनं। आणि ऑलिम्पियाड परीक्षा ह्या प्रामुख्याने कुठल्या कुठल्या विषयाची असतात तर गणित असतं, विज्ञान असतं, इंग्रजी ह्या विषयावरती त्या केंद्रित असतात। आणि ह्या परीक्षांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणं हा असतो। आणि त्याच्यामुळे एक वेगळा अँगल त्या गोष्टीला मिळतो, त्या विषय समजून घेण्याकरता आपल्याला वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये मिळतं। जर का सायन्स ऑलिम्पियाड असेल तर ह्यामध्ये विज्ञानातले जे संकल्पना आहेत आणि प्रयोगांवर आधारित असे प्रश्न विचारले जातात। जर का गणित असेल तर ह्यातले क्लिष्ट असे गणितीय समस्या आणि तार्किक आकडेमोड ह्याचा समावेश असतो। आणि जर का इंग्रजी भाषा असेल तर ह्यात व्याकरण, शब्दसंग्रह आणि भाषेच्या कौशल्यांची चाचणी किंवा टेस्ट होत असते। तर अशा परीक्षांमध्ये जर का आपल्याला परीक्षा द्यायला आवडत असतील किंवा एखाद्या

विषयाची सखोल माहिती करून घेणं जर का आपल्याला आवडत असेल तर अशा परीक्षा आधीपासूनच जर का आपण द्यायला लागलो किंवा काही परीक्षा थोड्या मोठ्यानंतर झाल्यानंतर वय थोडं आपण 18, 25, 30 झाल्यानंतर सुद्धा देऊ शकतो अशाही काही परीक्षा असतात तर अशा परीक्षांमध्ये आपण उत्तीर्ण झालो तर आपल्याला नक्कीच एक वेगळं समाधान मिळेल आणि आपल्याला समजेल की आपल्याला एक वेगळा अँगल मिळाला आहे आपल्याला छान अभ्यास करता येतो आणि छान माहितीसुद्धा घेता येते.

0: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले. ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड. श्रोते हो, युवा तरंग हा कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. यानंतर पुढच्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहे. ऐकत रहा FM गोल्ड.
1: आता मोठ्या आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेहो, 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू झालेला आहे। रंजक सफर न्यूज ऑन AIR तुम्ही ऐकू शकता, ह्या ॲपवरती सुद्धा तुम्ही ऐकू शकता। आणि कार्यक्रम जो सुरू झालेला आहे तो घेऊन आले आहे मी, तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेहो, आजचा रंजक सफर हा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण कुठची सफर करणार आहोत, कुठच्या विषयाची सफर करणार आहोत ह्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। जो विषय आहे तो सद

त्या आजूबाजूला चाललेला किंवा नुकताच झालेला असा विषय आहे. अर्थात खेळाशी निगडीत हा विषय आहे आणि ही सफर जी आहे ती खेळाशी निगडीत आपण करणार आहोत. तो कोणता खेळ आहे, काय आहे, याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे. अर्थातच भारतामध्ये अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात. काही घरगुती किंवा छोट्या प्रमाणावरती खेळले जातात, काही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अशा काही शालेय, महाविद्यालयीन, अशा वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळे खेळ खेळले जातात. पण आज जो आपण खेळाविषयी बोलणार आहोत तो खेळ काही जणांना खूप जास्त आवडतो, खूप जास्त फॅन फॉलोईंग आहे. अर्थात भारतामध्ये ज्याचं फॅन फॉलोईंग जास्त आहे त्या खेळाविषयी आपण बोलणार नाही आहोत. हा वेगळा खेळ आहे पण तोसुद्धा बघायला आपल्या भारतीयांना खूप आवडतो असा हा खेळ. थोडी उत्सुकता वाढली आहे ना, एक मस्त गाणं ऐकूया आणि मग आज कोणत्या खेळाबद्दल आपली रंजक सफर आहे, रंगणार आहे, त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोतेहो रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण, मी तुम्हाला म्हटलं की आपण एका खेळाविषयी बोलणार आहोत, जो खेळ आपल्या भारतीयांमध्ये सुद्धा बघायला खूप आवडतो आणि तो खेळ बघायला जाणं म्हणजे आपल्याला खूप काही मोठं किंवा छान असं वाटतं. तर हा खेळ कोणता आहे? मला वाटतं साधारण हिंट मिळाली असावी. तर हा खेळ म्हणजे विम्बल्डन आहे. विम्बल्डन ही जगातली सर्वात जुनी आणि मानाची अशी टेनिसची स्पर्धा आहे. ऑल इंग्लंड क्लबने 9 जुलै 1877 रोजी लंडनमध्ये ही पहिली स्पर्धा भरवली होती आणि सुरुवातीला ह्यात फक्त पुरुषांचीच एकेरी स्पर्धा होती. आज ही स्पर्धा गवताच्या मैदानावर किंवा ग्रास कोर्टवरती खेळली जाणारी एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. तर जेव्हा विम्बल्डनचा आपण विषय येतो किंवा त्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा असं काहीतरी मोठं रॉयल असं छान आपल्याला काहीतरी वाटतं की सगळेजण छान आरामात बसून तो टेनिसचा खेळ बघता आहेत. आणि सुरुवातीला तर जेव्हा आपल्याला हा खेळ नवीन असतो, जेव्हा आपण नव्याने बघत असतो त्या खेळाकडे, तेव्हा आपल्याला कळत नाही की नक्की काय चाललं आहे. किंवा बॉल एक काही वेळेला ते जे खेळाडू असतात ते बॉल तिथेच टाकतात, मग दुसरे कोणीतरी येतात ते बॉल उचलून नेतात, दुसरा बॉल देतात. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा आपण नवखे असतो या खेळासाठी, खेळ बघण्यासाठी सुद्धा, त्यावेळेला आपल्याला कळत नाही की नक्की काय चाललं आहे, इतके बॉल का आहेत. आणि मग खेळाच्या मध्येच कोणीतरी खेळताना खेळाडू का थांबतोय आणि मग एक कोणतरी येतोय आणि तो बॉल घेऊन का जातोय, अशासारख्या गोष्टी आपल्याला आपण विचार करत असतो. आणि मग हळूहळू जसं एखादा खेळ आपण बघायला लागतो त्याच्यामधलं आपल्याला जर का इंटरेस्ट निर्माण झाला तर मग आपल्याला त्याच्यातल्या ज्या बारीक गोष्टी असतात किंवा त्याचे जे बारकावे असतात ते आपल्याला नव्याने कळतात किंवा ते पुढे येतात. आणि मग आपण वेगवेगळ्या ह्या विम्बल्डन स्पर्धेमधले वेगवेगळे जे टप्पे आहेत ते बघायला लागतो आणि त्याचा आनंद आपण घेत राहतो.

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, ते सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. News on

0: AR ऍप वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनी सह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ
1: नमस्कार. मी गिरिजा ओ गोडबोले. ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड.
2: श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपण विम्बल्डन ह्या स्पर्धेविषयी, ह्या खेळाविषयी बोलतो आहोत. आणि अगदी सुरुवात ह्याची कधी झाली तर 9 जुलै 1877 रोजी झाली हे मी तुम्हाला सांगितलं. पण पहिली जी स्पर्धा होती त्या स्पर्धेविषयी बोलूया. पहिली स्पर्धा केवळ पुरुषांच्या एकेरीसाठी होती आणि आयोजित करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये 22 खेळाडूंनी यात भाग घेतला होता आणि स्पेन्सर गोर हे पहिले विजेते ठरले. त्यानंतर महिलांचा सहभाग जो होता तो 1884 ही स्पर्धा झाली होती आणि ह्या स्पर्धेमध्ये महिला एकेरी आणि पुरुष दुहेरी असे सामने सुरू झाले आणि मौड वॅटसन ह्या पहिल्या महिला विजेत्या होत्या. आता विम्बल्डन हे 4 ग्रँड स्लॅम्स स्पर्धांपैकी एकमेव असं टूर्नामेंट आहे किंवा असा खेळ स्पर्धा आहे की जे अजूनही नैसर्गिक गवतावर म्हणजे ग्रास रूटवरती खेळलं जातं. सुरुवातीला केवळ हौशी किंवा अमॅच्युअर जे खेळाडू होते त्यांनाच परवानगी होती. मग 1968 पासून मग व्यावसायिक किंवा प्रोफेशनल खेळाडूंसाठी पण ही स्पर्धा खुली करण्यात आली होती. मग ह्याचे नियम काय आहेत किंवा ह्याच्यामध्ये काय काय केलं जातं किंवा ह्याचे जे खेळाडू आहेत याविषयी आपण बोलूया ह्या गाण्यानंतर.

0: श्रोतेहो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपण विम्बल्डन या खेळाविषयी, या स्पर्धेविषयी बोलतो आहोत. आणि ह्याच्यामध्ये पारंपरिक असं काय वेगळं किंवा वेगळेपण ह्या स्पर्धेचं काय होतं किंवा या खेळाचं काय होतं? तर विम्बल्डन जी स्पर्धा आहे त्यामध्ये पारंपरिक पांढरे कपडे, म्हणजे खेळाडूंना पूर्णपणे पांढरे कपडे घालण्याची सक्ती त्या वेळात होती, पण महिलांकरता थोडी सूट त्याच्यामध्ये देण्यात आली होती. त्याचबरोबर तिकडे स्ट्रॉबेरी आणि क्रीम असं सुद्धा खाल्लं जात होतं. प्रेक्षकांमध्ये ते खूप फेमस होतं. आणि इंग्लंडमध्ये ही असल्यामुळे किंवा लंडनमध्ये असल्यामुळे तिकडचे जे रॉयल किंवा राजे किंवा राणी हे तिकडे त्या घराण्यातले किंवा ते लोक तिकडे उपस्थित राहिल्यामुळे सगळ्यांना एक फार उत्सुकता त्यांच्याबद्दल असते. आणि मग त्यांना बघितल्यावरती, रॉयल घराण्यातल्या लोकांना बघितल्यावरती सगळ्यांना फार छान वाटतं. आणि असा हा एक रॉयल, त्याला एक रॉयल टच म्हणूया, असा येतो त्या स्पर्धेला. आणि हा खेळ बघताना खूप छान मजा वाटते. वेगळेपण ह्याच्यामध्ये असं वाटतं की दोघंच जणं खेळत असतात, पूर्ण गेम जो आहे ह्या दोघांवरतीच असतो. त्यांचा स्टॅमिना किती जास्त असेल किंवा त्याची प्रॅक्टिस जी असते करायला, की बॉल तिकडेच पडला पाहिजे किंवा तो जो आखलेला चौकोन असतो त्याच्या बाहेर गेलं की त्याचे जे गुण मिळत नाहीत वगैरे, अशा बऱ्याच बारकाव्या त्याच्यामध्ये असतात. आणि हा खेळ बघायला खूप छान, आणि एक तो म्हणता ना की क्रिकेट हा जो खेळ आहे तो बऱ्यापैकी लोकांना आवडतो आणि बरेच लोक खेळतात किंवा बघतात, पण हा जो टेनिस कोर्ट, लॉन टेनिस किंवा ग्रास टेनिस जे आहे, हा खेळ बघायला सगळेच जण, सगळ्यांनाच तो आवडतो असं नाही, पण ज्यांना आवडतो ते खूप त्याचे प्रेमी असतात किंवा त्याला खूप जास्त त्याबद्दलची माहिती त्यांना असते किंवा कधी कोण जिंकलं काय जिंकलं ह्याबद्दलची खूप सगळ्या गोष्टी असतात. आणि उत्सुकता असते की विम्बल्डन कधी एकदा सुरू होत आहे आणि ते छान आपण बसून कधी बघतोय.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास

0: बराच काळ राहतो तोही आम्हाला चालत नाही, म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
2: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले. ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत

तुमका झुलता बंगला तिका पिला मधे जीव जीव झाला तांगला तुमका पिला मधे

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी, ऐकत रहा FM गोल्ड।
1: श्रोते हो, आपण विम्बल्डनची रंजक सफर करतो आहोत आणि मी तुमच्याबरोबर आहे तुमची मैत्रीण ग्रीष्मा, युवा तरंग। कार्यक्रमानंतर आता आपण रंजक सफर हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आपण विम्बल्डनबद्दल बोलताना जे खेळ किंवा ज्यांना खेळ खेळायला किंवा खेळ बघायला आवडतो त्यांना खरं तर सगळ्याच स्पर्धा बघायला आवडतात, पण वेळ आपली जर का मॅच होत नसेल तर आपण जेवढ्या मॅच होतात वेळा सूट होतील तेवढ्याच वेळेला आपण खेळ बघतो। म्हणजे जे क्रिकेटप्रेमी असतात तर त्यांच्यासाठी फक्त भारताविरुद्ध इतर कोणत्या देशाची मॅच आहे हे इतकंच मर्यादित नसतं।

असतं, तर त्यांना इतर देशांची सुद्धा किंवा वेगवेगळे जे स्पर्धा वर्षभरात खेळल्या जातात त्या कोणत्याही मॅच बघायला सुद्धा आवडतात असं मी बऱ्याच जणांचं बघितलेलं आहे बरं का, म्हणून सांगते. दुसरी गोष्ट अशी की ज्यांना खेळ मुळातच खूप आवडतो तो फक्त एक विशिष्ट खेळ बघत नाही तर ते अनेक खेळ बघतात आणि अनेक खेळामध्ये त्यांना रस असतो आणि त्याचे बारकावे त्यांना माहिती असतात. काही जणांना तो खेळ खेळता प्रत्यक्ष येतो सुद्धा, काही जणांनी त्याचं शिक्षण किंवा ट्रेनिंग घेतलेलं असतं, पण ज्यांना येत नसेल त्यांना बघायला मात्र आवडतं आणि काय बरोबर आहे किंवा किती छान खेळला हे मात्र त्यांना व्यवस्थित आणि छान कळतं. तर हे ग्रँड स्लॅम जे आहे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार प्रमुख वार्षिक टेनिस ज्या स्पर्धा आहेत, तर त्यामध्ये विम्बल्डन ही एकमेव स्पर्धा आहे की जी अजूनही गवताच्या कोर्टवर खेळली जाते आणि ह्याच्यावरूनच लॉन टेनिस हे नाव आलं आहे. गवत हे असं पृष्ठ क्षेत्र आहे किंवा जो पृष्ठभाग याच्यावरती टेनिस खेळलं जातं ते ह्यासाठी की सर्वात जलद किंवा त्याची जी गती असते स्पीड असतो तो खूप फास्ट खेळता येतो ह्या लॉन टेनिसमध्ये, जिथे टेनिसचा खेळ सर्वात जास्त फास्ट असा रंगतो किंवा खेळता येतो. आणि इतर स्पर्धांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन आणि US ओपन ह्या दोन्ही हार्ड कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धा आहेत. त्याचप्रमाणे जी फ्रेंच ओपन आहे ती क्ले कोर्टवर म्हणजे मातीच्या पृष्ठभागावरती खेळली जाणारी अशी ही विम्बल्डनची अशी ही स्पर्धा आहे.

श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे, ज्याची तुम्ही खूप उत्सुकतेने वाट बघत आहात, ती म्हणजे प्रश्नमंजुषेची. आणि कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. फोन नंबर्स तुम्हाला माहिती आहेत, 4515 4134 आणि 4515 4135 आणि 022 आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरील श्रोत्यांकरता. आधी प्रश्न सांगते. प्रश्न असा आहे की निराकार, बाहुल्या, मरवा हे जे कविता संग्रह आहेत ज्यांनी लिहिले आहेत, ते त्या कवयित्रीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. बघा, मी तुम्हाला हिंट पण दिली आहे, कवयित्री आहेत त्या, त्यांचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. पुन्हा एकदा प्रश्न विचारते. निराकार, बाहुल्या, मरवा हे जे कविता संग्रह आहेत, काव्य संग्रह आहेत, हे ज्यांनी लिहिलेले आहेत त्या कवयित्रींचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. आणि मला वाटतं मी तुम्हाला अजून पण एक हिंट देते आहे, पण ती हिंट काय आहे हे मी सांगत नाही आहे. तर तुम्हाला जर का ह्याचं उत्तर माहिती असेल तर पटापट फोन करा आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोचवा. आणि ऐकत रहा FM गोल्ड.

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी, ऐकत रहा FM गोल्ड।
1: श्रोते हो, मी प्रश्न विचारला होता पहिला की निराकार बाहुल्या मरवा हे जे कविता संग्रह आहेत ते कोणाचे आहेत किंवा कोणत्या कवयित्रींचे आहेत हे तुम्हाला सांगायचं होतं आणि फोन अजूनही येत आहेत आणि मला असं वाटलं होतं की प्रश्न बहुतेक थोडासा कठीण आहे की काय, पण आपले सगळे श्रोते खूप हुशार आहेत आणि सगळ्यांना उत्तर येत आहे, त्याच्यामुळे थोडा अजून आपण त्यांना चान्स देऊया की ज्यांना सहभागी होता आलेलं नाही आहे या प्रश्नाकरता त्यांच्यासाठी पुन्हा तुम्हाला सहभागी होता येईल। एक गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर या प्रश्नाचं मी उत्तर सांगणार आहे। ऐकत रहा FM गोल्ड।

0: नमस्कार, मी बेला शेंडे, ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: श्रोते हो, कार्यक्रमातला जो प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की निराकार, बाहुल्या, मरवा, हा जो हे जे कविता संग्रह आहेत ते कोणी लिहिलेले आहेत किंवा त्या कवयित्रींचं नाव तुम्हाला सांगायचं होतं, आणि मला असं वाटलं की मी प्रश्न थोडासा ट्विस्ट करून किंवा वेगळ्या प्रकारे विचारला तर थोडासा कठीण झाला आहे की काय असं मला थोडंसं वाटत होतं। पण सगळ्यांनी, ज्यांनी सहभागी झाले त्या सगळ्या श्रोत्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे। मी सहभागी झालेल्या श्रोत्यांची नावं सांगते। शुभांगी कारेकर, दीपाली विचारे, गायत्री वैशंपायन, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपा पालकर, मंगेश दामले, माधवी पोटे, नीलम राणे, प्रल्हाद महाडगावकर आणि अपर्णा चितारी। फोन अजूनही येत आहेत पण आता कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे। जाता जाता हे मस्त गाणं तुमच्यासाठी ऐकत रहा FM गोल्ड, आणि मला इथेच थांबण्याची अनुमती द्या।

प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू सर्वसमावेशक स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC ने घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर 2 बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली.
थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट

सिंटी पुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनविराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाईन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्रथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्मिता बर्वे यांचं गायन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली, संवादिनीची साथ केली सुधांशू घारपुरे यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.